वारी करियो ऐं तव्हांखे ॿिए हंधि वञो त भले वञो ऐं हाणे हिते जेको आहे न सिधी पोइ साईं होतेला खे जेको हुनखे चयो त बाबा न असां ईअं कोन कंदासीं हल्की

वरी वनी वठी सघो था। कंबल में भी तव्हांखे आराम से मिली वेंदा। सो अगर तव्हां वाइटिश ब्यूटी क्रीम इस्तेमाल करण चाहियो था जेका तव्हांजी हर स्किन जे लाइ आहे, यानी कि तव्हांजी स्किन अगर सेंसिटिव आहे त उन ते बि लॻाए सघो था। छो जो फार्मूलो जेको आहे उहो तमामु ज़बरदस्त आहे, नेचुरल अज़ान जे अंदरि एड कया विया आहिनि। जीअं हिन जे अंदरि तव्हांखे एवोकाडो मिले थो, खीरु आहे जनाब, एलोवेरा आहे, ऐं उन खां अलावा उहे तमामु चीज़ूं जेके तव्हांजी स्किन ऐं हिन जे अंदरि यानी कि वाइटिश ब्यूटी क्रीम जे अंदरि एस पी एफ 60 बि मौजूदु आहे। यानी कि तव्हां ॾिठो हूंदो नॉर्मली त क्रीम जे अंदरि एस पी एफ 25 हूंदो आहे या 20 हूंदो आहे या ज्यादा ज्यादा जेको आहे 40 हूंदो आहे, लेकिन असां हिते ॾिसूं था त वाइटिश ब्यूटी क्रीम जे अंदरि एस पी एफ 60 आहे। अगरि तव्हां इस्तेमालु कंदा वाइटिश ब्यूटी क्रीम त तव्हांखे जनाब ख़ूबसूरती सां गॾोगॾु तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त छो त तव्हांजे असरात पइजी स्किन हिकु त मुरझाइजी वेंदी आहे, ॿियो त तव्हांजी स्किन जी जेका रंगत आहे उहा काफ़ी डल थी वेंदी आहे। लेकिन तव्हां सभिनी खे खपे त वाइटिश ब्यूटी क्रीम जो फार्मूलो जेको ट्राई करे ॾिसो। ऐं वाइटिश ब्यूटी क्रीम अगरि तव्हां अकेली इस्तेमालु करणु चाहियो था त बिल्कुलु क्रीम